0: ಸಂಪೂರ್ಣ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಕೇರ ಕೃಷ್ಣ ವಾಯು ಸಹಭಾಗಿತ ಸಿದ್ಧ ವಿವರಿಸುವ ಸತ್ಯ ಕೃಷ್ಣ ಸಮಾಜ ಸಂಘ ವಿಭಿನ್ನ ವಿದ್ಯಾಲಯಗಳ ಇಸ್ರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಸ್ಕೌಟ್ ಮಾನಿಟರಿಂಗ್ ಅರ್ಥಾತ್ ಇನ್ಸಿಟ್ವಾ ಸ್ಕೌಟ್ ಅನುಗಮನ ಶಿಬಿರ ಸಂಪನ್ನ ಭಾಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಜನಜಂತು ಸಂರಕ್ಷಣೆ ವಾತಾವರಣೀಯ ಚೇತನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಉದ್ದೇಶದಲ್ಲಿ ಆಯೋಜನೆ ಗುರಿಯಾದ ಈ ಶಿಬಿರಗಳನ್ನು ವಿಭಿನ್ನ ವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ತಥಾ ಸರ್ಕಾರವಾಲಾಹರಕ್ಕೆ ಉತ್ಸಾಹಜನಕ ಸಹಭಾಗಿತಾ ರಹೆಕ ಥಿಯೋ ಬಾರಗುಂ ಮುಕ್ತಿ ಚಿತ್ರ ಗಾಉಂಪಾಲಿಕಾ ರಹೆಕ ಜನಶಾಂತಿ ಮಾಧ್ಯಮಿಕ ವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಆಯೋಜಿತ ಶಿಬಿರ ಥೋರಾಂಗ್ ಫೇದಿಕ 4000 ಮೀಟರ್ ಛುಂಗುರ್ ಖರ್ಕಕ್ಕೆ 3800 ಮೀಟರ್ ಉಚ್ಚಾಯಿನ ಸಂಚಾಲನ ಶಿಬಿರ ನಾವು ಅನುಗಮನ ಕೇಂದ್ರ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಜಿಪಿಎಸ್ ಓರಿಯಂಟೇಷನ್ ಫೀಲ್ಡ್ ಸುರಕ್ಷಾ ತಥಾ ಸಂರಕ್ಷಣ ಸಂಬಂಧಿ ವಿವಿಧ ಗತಿವಿಧಿ ಥಿಯೋ ಶಿಬಿರ 31 ವಿದ್ಯಾರ್ಥಿ 3 ಶಿಕ್ಷಕ ಅನ್ನಪೂರ್ಣ ಸಂರಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರ ಆಯೋಜನೆ 1 ರೇಂಜರ್ 1 ನಾಗರಿಕ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಲಗಾಯತ್ ಕುಲ 42 ಜನಕ ಸಹಭಾಗಿತಾ ರಹೆಕೆ ಘರಬ್ ಜೋನ್ ಗಾಉಂಪಾಲಿಕಾ ಜನಬಲ ಮಾಧ್ಯಮಿಕ ವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಆಯೋಜಿತ ಶಿಬಿರ ಸ್ಪೋಟಿಂಗ್ ಸ್ಕೋಪ್ ಜಿಪಿಎಸ್ ಪ್ರಯೋಗ ಕ್ಯಾಮರಾ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಓರಿಯಂಟೇಷನ್ ಸಾಥೆ ಧುಂಗಾ ತಥಾ ಅನುಹಾರ ಪೇಂಟಿಂಗ್ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ನೃತ್ಯ ಸಮಾವೇಶ ಇಸ್ ಶಿಬಿರಮಾ 27 ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ 5 ಜನ ಶಿಕ್ಷಕ 1 ಜನ ರೇಂಜರ್ 1 ಜನ ನಾಗರಿಕ ವೈಜ್ಞಾನಿಕ 6 ಜನ ಸಾಮುದಾಯಿಕ ಸಮೂಹದ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅನ್ಯ ಸಹಭಾಗಿ ಗರಿ ಕುಲ 43 ಜನ ಉಪಸ್ಥಿತಿ ಥಿಯೋರಿ ಕರಬ್ಜೋನ್ ಗಾಉಂಪಾಲಿಕಾ ಕೈ ಧವಲಗಿರಿ ಬೋರ್ಡಿಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ 3000 ಮೀಟರ್ ಉಚ್ಚಾಯಿನ ಖಿನಿ ಪಾರ್ಕ್ ಹಿಂಚಿತುವಾ ಬಾಸಿಸ್ಥಾನ ಅವಲೋಕನ ಶಿಬಿರಮಾ ಕ್ಯಾಮರಾ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಪಾಲ್ ಟಾಂಗ್ನಿ ಅಭ್ಯಾಸ ಹಿಂಚಿತುವಾ ಶಿಕಾರ ಪ್ರಜಾತಿ ಮೋಡಲ್ ಪ್ರದರ್ಶನ ಸಾಥೆ ಬಾಸಿಸ್ಥಾನ ಸಂರಕ್ಷಣ ಸಂಬಂಧಿ ಸಮೂಹ ಕಾರ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 27 ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ 3 ಜನ ಶಿಕ್ಷಕ 1 ಜನ ರೇಂಜರ್ 1 ಜನ ನಾಗರಿಕ ವೈಜ್ಞಾನಿಕ 5 ಜನ ಹೋಮಸ್ಟೇ ಪ್ರತಿನಿಧಿ ಲಗಾಯತ್ ಕುಲ 40 ಜನ ಸಹಭಾಗಿ ಘರಬ್ಜೋನ್ ಗಾಉಂಪಾಲಿಕಾ ಜನಕಲ್ಯಾಣ ಆಧಾರಭೂತ ವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಸಡಕ್ ನಾಟಕ ಕ್ಯಾಮರಾ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಜಡಾನ್ ಜಿಪಿಎಸ್ ಪ್ರಯೋಗ ಪಾಲ್ ಟಾಂಗ್ನಿ ಜಸ್ತಾ ವ್ಯವಹಾರಿಕ ಅಭ್ಯಾಸ ಭಾಗ ಶಿಬಿರ 25 ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಡಿವಿಜನ್ 1 ಕಾರ್ಯಾಲಯ ಅನ್ನಪೂರ್ಣ ಸಂರಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರ ಆಯೋಜನ ಕ್ಯಾಪ್ ಜನ ಫೀಲ್ಡ್ ರೇಂಜರ್ 1 ಜನ ನಾಗರಿಕ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಶಿಕ್ಷಕ ತಥಾ ವಿದ್ಯಾಲಯ ವ್ಯವಸ್ಥಾಪನ ಸಮಿತಿ ಪ್ರತಿನಿಧಿ ಕುಲ 33 ಜನ ಸಹಭಾಗಿತಾ ರಹೆಕೆ ಚಾರವಟಾ ಅನುಗಮನ ಶಿಬಿರ ಕುಲ 158 ಜನ ಸಹಭಾಗಿತಾ ರಹೆಕೆ ಜಸ್ಮಧ್ಯ 70% ಅರ್ಥಾತ್ 110 ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಾತ್ರ ರಹೆಕೆ ವರ್ಷ ಅಬ ಇಂತ ದ್ವಿವಟ ಶಿಬಿರ ಆಯೋಜನೆ
1: ಸ್ನೋ ಲೀಪರ್ಸ್ ಕನ್ಸರ್ವೆನ್ಸಿಕ ಆರ್ತಿ ಸಾಲ ನಾಟಿಕಾ ಸಮೂಹ ನೇಪಾಲ ಸಂಚಾಲನ ಸಮುದಾಯ ಆಧಾರಿತ ಯೋಜಿತ ಸಂರಕ್ಷಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹರೇಕ ವರ್ಷ ಇಸ್ನೋ ಲೀಪರ್ಸ್ ಸ್ಕೌಟ್ಸ್ ಮಾನಿಟರಿಂಗ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಆಯೋಜನೆ ಇಸ್ತಾ ಕ್ಯಾಂಪ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಯೋಜಿತವಾ ಆಹಾರ ಪ್ರಜಾತಿ ಸಹಿತ ವನಜಂತು ಜೈವಿಕ ವಿವಿಧತಾ ಬಾರೇ ಬುಝಾವನ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಹುಣ್ಣ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಆಯೋಜನಾ ಹುಣ್ಣ ಕ್ಯಾಂಪ್ ಅನ್ನಪೂರ್ಣ ಸಂರಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರ ಆಯೋಜನಾ ಕ್ಯಾಂಪ್ ಸಮನ್ವಯ ಸಹಭಾಗಿತಾ ಸಂರಕ್ಷಣಕ್ಕೆ ಬಾರೇಮಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಲಕ್ಷಿತ ಅಭಿಯಾನ ಪಾಠ್ಯಕ್ರಮ ವಿಷಯವಸ್ತು ಸಮಾವೇಶ ಯಸ್ತಾ ಕ್ಯಾಂಪ್ ಕಿನ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಹುಣ್ಣ ಭನ್ನೆ ಬಾರೇಮಾ ಹಾಮೀಲಿ ಅನ್ನಪೂರ್ಣ ಸಂರಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರ ಆಯೋಜನಾ ಸಂರಕ್ಷಣ ಅಧಿಕೃತ ಡಾ ರಾಜನ್ ಪ್ರಸಾದ ಪೌಡೆ ಕುರಾಕಾನಿ ಗರೆಕಾ ಛನ್.
2: ಧನ್ಯವಾದ. ವಾಸ್ತವಮಾ ಯೋ ಜೈವಿಕ ವಿವಿಧತಾ ಸಂರಕ್ಷಣ ಗರ್ನೆ ಭನ್ನೆ ಕುರಾ ಚಾಹಿಂ ಸ್ಯಾನೋ ಅಥವಾ ಛೋಟೋ ಪ್ರಯಾಸಮಾ ಹುನೆ ಹೈನ ಹೈನ ತ್ಯಸ್ಕೋ ಲಾಗಿ ಚಾಹಿಂ ಜೈವಿಕ ವಿವಿಧತಾ ಸಂರಕ್ಷಣಮಾ ಚೇತನಾ ಭಾಗೋ ಕುರಾಹರು ಚಾಹಿಂ ಸ್ಯಾನೇ ಉಮೇರ್ದೇಖಿ ನೈ ಭಯೋ ಭನ್ನ ಯೋ ದಿಗೋ ಹುಂಛ ಭನ್ನೆ ಹಿಸಾಬ್ಲೆ ಬಾಲಬಾಲಿಕಾ ರ ಯುವಾ ಪುಸ್ತಕರು ಭವಿಷ್ಯಮಾ ಗಏರ ಯೋ ಪ್ರಕೃತಿ ರ ವನ್ಯಜಂತುಹರು ಪ್ರತಿ ಮಾಯಾ ದರ್ಶಾಉನೆ ರ ತ್ಯಸ್ಪ್ರತಿ ಚಾಹಿಂ ಅಲಿಕತಿ ಜಿಮ್ಮೇವಾರ ಹುನ್ ಭನ್ನೆ ಹಿಸಾಬ್ಲೆ ಉಹಾರಲಾಈ ಚಾಹಿಂ ಸಾನೈದೇಖಿ ನೈ ಜೈವಿಕ ವಿವಿಧತಾ ಸಂಬಂಧಿ ಅಥವಾ ಯೋ ಚಿತುವಾ ಲಗಾಯತ್ಕಾ ಜುನ್ ಹಾಮ್ರಾ ನೇಪಾಲಕಾ ಹಿಮಾಲಯ ಕ್ಷೇತ್ರಮಾ ಪಾಇನೆ ಜೀವಜಂತು ಛನ್ ತಿನಿಹರುಕೋ ಚಾಹಿಂ ಸಂರಕ್ಷಣ ಗರ್ನ ಉಹಾರು ಅಗಾಡಿ ಬಢೇರ ಆಉನುಹೋಸ್ ಭನ್ನಕೋ ಲಾಗಿ ಚಾಹಿಂ ಸಾನೈ ಉಮೇರ್ದೇಖಿ ಬಾಲಬಾಲಿಕಾಹರುಲಾಈ ಚಾಹಿಂ ಯಸ್ತಾ ಖಾಲ್ಕಾ ಗತಿವಿಧಿಹರುಮಾ ಇನ್ವಲ್ವ ಗರ್ನಲಾಈ ಚಾಹಿಂ ಜರುರಿ ನೈ ಹುನ್ಛ.
1: ವಿದ್ಯಾರ್ಥಿಹರುಲಾಈ ಕಕ್ಷಾ ಕೋಠಾ ಪಢಾಇ ರ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಬಾಸಿಸ್ಥಾನ ವಾ ಸಂರಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರ ಲಗೇರ ದೇಖಾಉನ ಕತಿಕೋ ಭೂಮಿಕಾ ಪಾಇಂಛ ಅನುಕೂಲ ಸಂರಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರ ವಿದ್ಯಾಲಯಮಾ ಚಾಹಿಂ ಗೈರ ಸರ್ಕಾರೀ ಸಂಸ್ಥಾ ಲಗಾಯತ್ಬಾಟ ಯಸ್ತಾ ಭ್ರಮಣ ಕತಿಕೋ ಸಂಚಾಲನ ಭಇರಹೆಕೋ ಪಾಉನುಹುನ್ಛ.
2: हजुर एकदम वास्तवमै हो. अब हाम्रो शिक्षा यो जुन हाम्रो भविष्यका कर्णधारहरू निर्माण गर्ने कुराहरू चाहिँ सानैदेखि नै यो शिक्षा हामीले कस्तो दिन्छौँ अब हाम्रा कच्चा कोठाहरू कस्ता छन् भन्ने कुराहरूले चाहिँ निर्धारण गर्छ. विशेष गरी अब हाम्रो मात्रै अलिकति पुरानो हिसाबले करिकुलमहरू चाहिँ भइआएकोमा यो फिल्ड भिजिट अथवा चाहिँ आफ्नै वरिपरि हामीले यो लर्निङ भनेको शिक्षा लिने भनेको चाहिँ तपाईँको आफ्नै वरिपरिका चिजहरू के छन् आफ्नो वरिपरिका चराचुरुङ्गी कस्ता छन् पुतलीहरू के छन् कुन रङका छन् अथवा के गरिरहेका छन् भनेर हाम्रै वरिपरि हेऱ्यौँ भने पनि धेरै कुराहरू चाहिँ प्रकृतिबाट सिक्न सकिन्छ. र त्यही हिसाबले हाम्रो यो अन्नपूर्ण संरक्षण क्षेत्रमा विभिन्न एनजिओ लगायतका संरक्षण साझेदार संस्थाहरूसँग मिलेर हामीले चाहिँ यो स्नोल लियोपर्ड स्काउट्स लगायतका फिल्ड भिजिटहरू चाहिँ गरिरहेका हुन्छौँ जहाँ चाहिँ विद्यार्थीलाई बाहिरको कुराहरू भन्दा पनि आफ्नो वरिपरि के छ त त्यसको महत्व के छ त्यसलाई कसरी हेर्ने त्यसलाई चाहिँ हेर्ने मात्र होइन कि त्यसलाई बुझ्ने हिसाबले बाहिर लाँदाखेरि त कक्षामा त्यही कुरा चाहिँ कक्षामा पढाउनु र बाहिर लगाएर त्यसलाई चाहिँ देखाएर अनुभूति गराउँदाखेरि चाहिँ त्यसको एकदम ठुलै भिन्नता चाहिँ हामीले देखेकै छौँ। उहाँहरूमा चाहिँ जुन विद्यार्थीहरू हुन्छ उहाँहरूले चाहिँ ती कुराहरूमा अझ उत्सुक भएर सोध्ने होइन, जुन चिटोबाट किताबमा देख्नु र साथै बाहिर चाहिँ देख्नुमा त धेरै ठुलो अन्तर हुन्छ नि।
1: त्यही त विद्यार्थीहरूलाई यो चितवाका बारेमा बुझाउनु कति आवश्यक देख्नुहुन्छ?
2: अब यो अन्नपूर्ण संरक्षण क्षेत्र जैवविधताको हिसाबले चाहिँ धनी क्षेत्र छ। यसमा चाहिँ वन्यजन्तु लगायत वनस्पति विभिन्न खालका वनस्पति र साथसाथै यो सांस्कृतिक हिसाबले पनि एकदम विविधतायुक्त क्षेत्र भएको भएर हामीले चाहिँ यसलाई चाहिँ समग्र रूपमा चाहिँ अब यसलाई लैजाने प्रयास चाहिँ गरिरहेका छौँ। र विशेष गरी अब सानो यसलाई चाहिँ सानो कक्षाहरूमा चाहिँ एक दुईवटा चाहिँ वन्यजन्तु जुन महत्त्वपूर्ण छन् उनीहरूको बारेमा बढी चर्चा गर्ने र त्यसपछि अलिकति जब कक्षा बढ्दै जान्छ उहाँहरूलाई चाहिँ समग्र इको सिस्टमको बारेमा पारिस्थितिको प्रणालीको बारेमा चाहिँ बुझाउने प्रयासहरू चाहिँ गरिरहेका छौँ। र हिउँ चितुवा चाहिँ समग्र हिमाली क्षेत्रमा हिउँ चितुवा अब जस्तै तराईको जंगलमा चाहिँ बाघ बचायो भने अरू सम्पूर्ण वन्यजन्तुहरू बच्छन् त्यहाँको पारिस्थितिक प्रणालीहरू चाहिँ इन्ट्याक्ट रहन्छ भन्ने जसरी भनिन्छ त्यस्तै चाहिँ हिउँ चितुवा बचायो भने हिमाली क्षेत्र र हिमाली पर्यावरण चाहिँ बच्छ भन्ने हिसाबले हिउँ चितुवाको बारेमा बुझाउनु हिउँ चितुवाको बारेमा चाहिँ ज्ञान चाहिँ प्रदान गर्नु चाहिँ आवश्यक चाहिँ छ र त्यही चाहिँ अनुरोध हामीले विभिन्न संस्था साझेदारहरूसँग मिलेर यस्ता गतिविधिहरू चाहिँ गर्दै आइरहेका छौँ।
1: अहिले हाम्रो विद्यमान विद्यालय पाठ्यक्रमहरूमा चाहिँ वन्यजन्तु र तिनको वासस्थान संरक्षण सम्बन्धी विषयवस्तुहरू चाहिँ कतिको समेटेको पाउनुहुन्छ? पालिकाहरूले स्थानीय पाठ्यक्रममा समेट्न कतिको प्रयास गरेका छन् यो अन्नपूर्ण संरक्षण क्षेत्रभित्र हेर्दाखेरि चाहिँ?
2: हजुर, अहिले चाहिँ यो स्थानीय तहहरू विशेष गरी जैवविधता संरक्षण र स्थानीयमा भएका स्रोतहरू के छन् कस्तो छन् भन्ने विषयमा अलिकति जागरूक नै हुनुहुन्छ। मैले हेरेका जुन स्थानीय तहका किताबहरू पुस्तकहरूमा चाहिँ यसबारेमा कुराहरू कन्टेन्टहरू चाहिँ आएका छन् तर तिनीहरूलाई अझ परिष्कृत बनाउने हिसाबले अथवा उनीहरूको यो जुन इकोलोजिकल्ली मिनिङफुल चाहिँ इन्फर्मेसनहरू चाहिँ अझै पनि त्यसमा चाहिँ इन्कर्पोरेट गर्न सक्ने अथवा विशेष गरी यो वन्यजन्तुहरूको महत्व के छ उनीहरूले चाहिँ हाम्रो समाज र पारिस्थितिक प्रणालीमा चाहिँ पार्ने राम्रा कामहरू के हुन् अथवा उनीहरूले किन संरक्षण गर्नु पर्छ भन्ने कुराहरू जुन लेभलमा अथवा जुन गहिराईमा आउनुपर्ने हो त्यसमा चाहिँ अझ थप सुधार गर्न सक्ने स्पेस त छ। तर पनि यो अन्नपूर्ण संरक्षण क्षेत्रमा चाहिँ हामीले स्थानीय तहहरूसँगै तर र हामी आफैले पनि यो स्थापना कालदेखि नै यो प्रकृतिको सन्देश भनेर विशेष गरी कक्षा 6, 7 र 8 चाहिँ हामीले छुट्टै यो एकाडेमिक करिकुलम बाहेक छुट्टै चाहिँ यो प्रकृति सम्बन्धी उनीहरूलाई चाहिँ नजिक हुन् र बुझुन् भन्ने हिसाबले चाहिँ यो प्रकृतिको सन्देश भन्ने पुस्तकहरू चाहिँ पढाइरहेका छौँ। र अब आगामी दिनमा चाहिँ अन्नपूर्ण संरक्षण क्षेत्रले यो स्थानीय तह आइसकेपछि उहाँहरूसँगै मिलेर यसलाई थप परिमार्जन गर्ने र यसलाई चाहिँ मिलेर एउटै करिकुलमको रूपमा चाहिँ विकास गर्ने भन्ने हिसाबले पनि अघि बढिरहेका छौँ। त्यो हिसाबले हेर्दा अब आगामी दिनहरूमा चाहिँ यो क्षेत्रमा